वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे

बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु हे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु हे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु बाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु